सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 12 मे, वार मंगळवार, पहाटेचे ठीक 5:40 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण.

5:52 होता है मंडळी आणि आतापर्यंत आपल्या वंदन या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी सहभाग नोंदवला आणि आपलं अभिप्राय कळवला त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. प्रमोद चिंचोलकर, मनीषा शिखरे, जयश्री उमराणी, भूषण सप्तर्षी, रवींद्र शेणॉय, सुयोग महाजन, अनंत स्वामी, विठ्ठल मसलेकर, शिरीष बेलसरे, प्रणव शिंदे, रामदास तांबे, किशोर पेडणेकर, जयेंद्र शाह, विश्वनाथ छत्रे, प्रकाश जोशी, गौतम भिंगारडे, पंकज मोहोड, विजेंद्र घावेळ, संजीव भुरे, श्रीपाद जोशी, अनुया देवळे, वसुमती ठोसर, महेंद्रभाई सोनार, सुभाष चव्हाण, आनंद मोकाशी, सुरेश सहस्रबुद्धे, अनिल गावडे, संजय सिंह राजपूत, सुरेश भावकर, श्रुती माने, के जे कामत, हरिश्चंद्र पाटील, अनुपमा उमाकांत गोलतकर, अविनाश दिवेकर, माधव वाघ, संतोष आणि शकुंतला महाजन, रवींद्र साने, विक्रम विद्या आठवले, महेंद्र चव्हाण, शिवाजी दळवी, रवींद्र जोशी, गोपाळ मेडेकर, चैतन्य अत्रे, समिता आणि विवेक नेवाळकर, भूषण दळवी, नागेश आणि सुवर्णा चौगुले, अशोक शेंत्रे, त्याचबरोबर अनेक, प्रकाश कुलकर्णी, आबा पाटील, खनिका भगत, हेमंत मुळे, मंगेश घरत, सुप्रिया रायकर, श्रीनिवास हिंगणे, मिलिंद शेटे, नीलांबरी कुलकर्णी, वसंत खोत, किशोर पाटील, वर्षा भावार्थी, अलका अल्मेडा, सुधीर दत्त मुणगेकर, मेघना आगाशे, भीमराज मेहर आणि हार्दिक मेहर, रवींद्र तिळकरी, विजय जोशी, त्रिंबक कुलकर्णी, नित्यानंद पाटील, प्रशांत मराठे, जयंत बर्वे, गजानन मोरेश्वर पाटील, या सर्व श्रोत्यांनी आपला अभिप्राय कळवलेला आहे आणि वंदन कार्यक्रमातली जी भक्तिगीतं होती ती मनाला भावणारी होती आणि एक प्रसन्न सुरुवात करणारी आहे. अशी ही गीतं आमची एक ऊर्जा वाढवतात, सकारात्मक दिशा देतात असे अभिप्राय तुमचे आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. असाच अभिप्राय देत राहा आणि FM रिंबोशी असेच जोडलेले रहा. आता मात्र थांबूया, 6:00 ऐकणार आहोत हिंदीतलं बातमीपत्र. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमात एका खास विषयासह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्जवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा. आज 12 मे वार मंगळवार आणि रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण. गाववाल्यांनो नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात नांदिनी करूया.

आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 35 आणि सांताक्रूज येथे 36° सेल्सिअस नोंदवण्यात आली. किमान तापमान कुलाबा येथे 27° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 28° सेल्सिअस नोंदवण्यात आले. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 82% आणि सांताक्रूज येथे 85% नोंदवण्यात आले. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे. कमाल तापमान 35° सेल्सिअस तर किमान तापमान 26° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आकाश मुंबई शहर आणि उपनगरात निरभ्र राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: Sky, what's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day.
3: सहा वाजून 16 मिनिटं होत आहेत आणि 107.1 MHz श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे तुमच्या सोबत गाववाल्यानू तुमचाच भूषण. गाववाल्यानू वाढलेला उन्हाळा आपल्या सगळ्यांना हैराण करतोय ना. जीवाची नुसती काहिली काहिली होतीय. जीव गर्मीने हैराण होतोय. जरा प्रवास केल्यावर सुद्धा घसा कोरडा होतोय. मग अनेक प्रकारची फ्रीजमधली बर्फातली पेय पिऊन जीव कसा शांत करतो आपण. पण हे झालं तात्पुरतं. त्याऐवजी घरी आल्यावर किंवा कार्यालयात पोहोचल्यावर माठातलं थंड पाणी प्यायल्यावर शरीरासोबत आपलं मनसुद्धा कसं शांत होतं. एक वेगळं समाधान लाभतं. होय गावलनू, आज आपण बोलणार आहोत मातीच्या माठाविषयी. त्याला आपण रांजण पण म्हणतो, काही जण घडासुद्धा म्हणतात. तोच प्रवास आज आपण करणार आहोत माठातल्या पाण्याविषयी आणि माठाविषयी.

जवळपास प्रत्येक घरात मातीचा माठा असतोच. अगदी फ्रीज असल्याना तरीसुद्धा वर्षभर त्याचा वापर आपण करतो. आपल्या आजी आजोबांपासून आजपर्यंत घरांपासून ते घरातल्या प्रत्येक वस्तूंपर्यंत कालानुरूप अनेक बदल झालेत, पण टिकून आहे ते मातीचा माठ. फार पूर्वी 12 बलुतेदार पद्धत होती, तेव्हा कुंभार मातीची मडकी बनवायचा. मग ती मडकी देऊन त्या बदल्यात मग धान्य, अन्य शेतीची उत्पादनं असे वस्तू घ्यायचा. कालांतराने त्याचं व्यवसायात रूपांतर झालं. मातीचा गोळा, मातीच्या गोळ्याला चाकावर दिलेला आकार, तयार झालेलं मडकं माठ भट्टीत भाजलं जाऊन पक्कं करणं, मग नित्य जीवनातला त्याचा वापर, हे सारं पाहणं, कुंभाराची कला बघणं, हाही एक आनंददायी अनुभव असतो.

पूर्वी ना फक्त लाल मातीचे लाल रंगाचे माठ असायचे, मग जोडीला काळ्या रंगाचे माठ आले, गोलाकार माठ, त्यावर ठेवायला मातीचं झाकण असायचं, त्यावर मग स्टीलचं ग्लास ठेवलं जायचं, हे ग्लास माठातून पाणी काढून पिण्यासाठी वापरलं जायचं, मग या लाड मडक्यांना सिंहाच्या मुखासारखं निमुळतं तोंड असायचं, मडकं थोडं कलंडून त्यातून पाणी काढून घेतलं जायचं, नंतर आलं वगराळ पाणी काढण्यासाठी, होय छोट्या ग्लासरूपी भांड्याला लांब हँडल, ते माठात बुडवून पाणी घेतलं जायचं, हळूहळू माठाला नळ लागले आणि मग काम एकदम सोपं झालं.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
2: गावल्यानू नवीन माठ घरी आणल्यावर त्याला स्वच्छ अनेक वेळा धुवून घेणं, पाणी भरून ठेवणं, पाणी अनेक वेळा बदलणं, या गोष्टी ठरलेल्या स्वरूपात कराव्याच लागतात. एखाद्या कठड्यावर, कोपऱ्यात माठ ठेवताना तळ्याशी कपड्याचं चुंबळ करून ठेवतात. म्हणजेच लांब कपडा गोलाकार करून त्यावर माठ ठेवला की तो स्थिर राहतो, जागचा हलत नाही. अनेक वेळा पाणी बदल केल्यावर मग रोजच्या पिण्यासाठी माठातील पाण्याचा वापर सुरू होतो. त्या पाण्याला येणारा मातीचा सुगंध मनाला एक वेगळीच शीतलता देऊन जातो.

चला गावालेनू जरा गावाकडे जाऊया, कारण गावातल्या घरांमध्ये माठ ठेवायच्या काही खास जागा असायच्या, म्हणजे अजूनही आहेत म्हणा, मधल्या घरात किंवा चुलीपासून लांब लोखंडी स्टँडवर हे माठ ठेवलं जायचं, पूर्ण सावलीच्या जागेत गारवा असेल अशा ठिकाणी माठाची जागा असायची। जमीन मातीची शेणाची असल्याने एखाद्या वेळेस खाली पाणी जर पडलं तरी टेन्शन नाही हो, कारण हे पाणी जमिनीत मुरायचं, कारण शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या, मातीच्या जमिनी असायच्या, त्यामुळे तिथे पाणी पडलं तरी पुसण्याची चिंता नसायची। माठातलं पाणी अधिक गारेगार व्हावं यासाठी काही आयडियासुद्धा आहेत। माठाला जाड कापडाने गुंडाळलं जातं, मग हे कापड कायम ओलं राहावं म्हणून त्यावर पाणी शिंपडलं जातं। त्यामुळे मग होतं काय, तर हे जाड कापड माठातील पाण्याची उष्णता शोषून घेतं, परिणामी आतल्या पाण्याची शीतलता वाढते। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही ठिकाणी माठात वाळासुद्धा घातला जातो, त्यामुळे सुद्धा होतं काय, छान चवीचं गार पाणी पिता येतं आणि एक वेगळं समाधान मिळतं।

6:43 होता आहेत आणि 107.1 MHz श्रोते तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडी आणि मी तुमच्या सोबत तुमचा आज भूषण आणि गावेलनू आज आपण बोलतोय ते मातीच्या माठाविषयी मातीचा माठ म्हणा मातीचं रांजण म्हणा मातीचा घडा म्हणा अशी अनेक नावं आहेत त्याला आणि खूप छान असे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. रवींद्र कुडाळकर म्हणत आहेत खऱ्या अर्थाने माठातलं पाणी हे आरोग्यदायी आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. किशोर पेंडणेकर म्हणत आहेत की माठातलं पाणी काढताना येणारा जो आवाज असतो ना तोसुद्धा मनाला समाधान देतो. संध्या रानडे यांनी कालच नवीन माठ घेतलाय आणि आजच एफ एम रेनबोवर माठाविषयी खास कार्यक्रम ऐकतो आणि छान छान गाणी ऐकतोय त्यामुळे एक मस्त मजा येते अशा तुमच्या प्रतिक्रिया आहेत. मंडळी आपण ताक करतो घरी नाही का तर एरवी ताक करतो काही वेळेला त्याच्यात थंड वाटावं म्हणून बर्फाचे खडे टाकले जातात किंवा फ्रीजमध्ये ठेवलं जातं. पण त्या व्यतिरिक्त जर माठातच हे ताक असेल तर किती छान नाही का. कारण माठातला जो थंडावा आहे त्यामुळे एक वेगळी चव त्या ताकाला येते. तुमच्यापैकी अनेकांनी हा अनुभव नक्की घेतला असेल कारण पूर्वीसुद्धा असे मोठमोठे माठ असायचे त्याच्यात ताक घुसळलं जायचं आणि दूध दुप्त खूप असायचं हे सुद्धा त्यामागे मुख्य कारण होतं. कारण गाई म्हशी अशा मोठ्या प्रमाणात अनेकांच्याकडे असायच्या त्यामुळे मग काय दूध दुप्त खूप. मग काय केलं जायचं की लोण्यासाठी मग भरपूर दही विरजण करायचं आणि मग मोठमोठ्या मटक्यांमध्ये माठांमध्ये ताक घुसळलं जायचं आणि मग लोणी काढलं जायचं आणि या माठातलं जे ताक आहे ना त्याची चव म्हणजे आहा हा अमृतासमान.

किती छान वाटलं ना गाणं, पण किती सुंदर विभावरी आपटे यांच्या स्वरातलं हे गाणं होतं. थोडंसं मंडळी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊया. इतर राज्यांमधली कुटुंबसुद्धा मडक्याचा वापर आणखीन वेगळ्या प्रकारे करताना आढळतात. राजस्थानमध्ये मातीचं छोटं कपाट असायचं, त्याला चारही बाजूने पाणी साठवण्याची सोय असायची. या कपाटाला दरवाजाही मातीचाच. चारही बाजूने पाणी भरलं की त्यातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे आणि मातीमुळे कपाटाच्या आतील तापमान एकदम थंड होतं. त्यात मग भाजीपाला, फळं, इतर नाशवंत वस्तू अधिक काळ टिकतात. छोटा मातीचा फ्रीज म्हणा ना, हा तिथला अनुभव. लांबच्या प्रवासासाठी सुद्धा थोड्या वेगळ्या स्वरूपाची प्रवासी माठ असायची. म्हणजे काय तर ह्याचं तोंड हे उभं, म्हणजे हे असे माठ खास प्रवासासाठी वापरले जायचे. मोठा प्रवास, कारण पूर्वी 2-3 दिवसांचा मोठा प्रवास असायचा, मग त्यावेळेला पाण्याची सोय, आत्ताच्या कशा अनेक मिनरल वॉटरच्या बाटल्या आपण सहजपणे विकत घेतो, पण पूर्वी तशी सोय नव्हती. मग त्यावेळेला प्रवासी माठ हे असायचं, आणि मग याचं तोंड आहे ना उभं उंच लांबडं असं असायचं, आणि मग यातून गोलाकार मोठं असं मडकं असायचं, आणि मग प्रवास संपला की ते न्यायचं नाही, ते तिथेच सोडून द्यायचं आणि मग आपल्या पुढच्या वाटेला लागायचं. कारण ते अनेक क्वांटिटीमध्ये बनवलं जायचं आणि खास प्रवासासाठी असायचं. मग त्यातलं पाणी संपलं की योग्य वापर झाला की ते मग ते ठेवून दिलं जायचं, कोणी मग त्याचा पुनर्वापर करायचा. अशा छान आठवणी आहेत आपल्या.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचतायत. सगळेजण छानपैकी एकदम आठवणींमध्ये सुद्धा रमलेले आहेत. काही जणांच्या बालपणीच्या आठवणी जागृत झालेल्या आहेत. काही जण गावाला पोहोचले आहेत आणि गावातल्या घरांमध्ये विशेषतः माझघरात ठेवलेली जी माठ असायचे त्याची आठवण झाली म्हणतायत. सुरेश सहस्रबुद्धे म्हणतात की माठात वाळ्याची जुडी आम्ही टाकतो, त्यामुळे सुद्धा एक वेगळी चव जी पाण्याला येते त्यामुळे फार मजा येते. आपल्याला टीपसुद्धा मिळालेली आहे ती माधव खरे आणि प्रकाश खरे यांच्याकडून की उन्हाळ्यात हे जे माठ असतात हे उन्हात ठेवायचे बऱ्याच वेळ, मग त्यामुळे काय होतं की त्याची छिद्र मोकळी होतात आणि छिद्र मोकळी झाली की पाणी अधिक छानपैकी गार होतं. मेघा पांडे म्हणतायत की माठात आम्ही मोगरा टाकतो, तसंच वीणा नाडकरी म्हणतात की आम्ही माठात पुदिना टाकतो, त्यामुळे दोघांचीही चव तो गारवा ती शीतलता आपोआप पाण्यासोबत आपल्याला जाणवते आणि उन्हाळ्यात काही प्रमाणात का होईना थंड शिडकावा होतो मनामध्ये सुद्धा आणि जिभेवर सुद्धा. खरं आहे तुमच्या सगळ्यांच्या अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि सगळ्यांनी छान माठाच्या आठवणी आपल्या सांगत आहेत. बाहेरून आलेल्या माणसाला गुळाचा खडा आणि माठातलं पाणी दिल्यावर त्याचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. बऱ्याचशा देवळांमध्ये म्हणा, सार्वजनिक ठिकाणी म्हणा, शाळांमध्ये म्हणा, वेगवेगळी कार्यालय असतील, गावच्या शहरातला नाका असेल, अशा ठिकाणी भल्या मोठ्या आकाराचे रांजण ठेवलेले असतात. येणारे जाणारे मग आपली क्षुधा क्षमवतात. या पाणपोई गरजेच्या आहेत, विशेषतः उन्हाळ्यात वाटसरूंसाठी. होय, माठातल्या पाण्यापासून बनवलेली पेयी असतील, मग ती लिंबू पाणी असेल, कैरीचं पन्न असेल, कोकम सरबत असेल आणि अमृत तुल्यचं ताक असेल, कशी छान चवीची लागतात ना. एवढंच काय, माठातलंच घुसळलेलं ताक मठ्ठा हा जर पिऊन बघितला तर त्यानेच आपलं पोट भरतं. रायगडावर आणि किंवा काही गडांवर जर आपण पिठलं भाकरी खायला गेलो, विशेषतः आपण पर्यटनासाठी जातो किंवा ट्रेकिंगसाठी जातो, तर अशा काही गडांवर छोट्या मडक्यात दही मिळतं आणि हे दही खाण्याचा आनंद खूप वेगळा.

तर गावलनु काळ बदलत गेला तसा कुंभार व्यावसायिकांनी सुद्धा आपल्या कलेत व्यवसायात आधुनिकता आणली. पूर्वी काठीने फिरणारी चाक आता विजेवर फिरतं. लाल काळ्या माठांसोबत आता पूर्ण डिझाईन केलेले रंगीबिरंगी माठसुद्धा मिळत आहेत बाजारात. गोल आकारांसोबत आता उभट आणि छोट्या आकाराचे सुद्धा माठ उपलब्ध आहेत. ते गरज आहे म्हणूनच हो, खास करून जी ड्रायव्हर मंडळी आहेत त्यांना गिफ्ट देण्यासाठी किंवा इतरांना सुद्धा ज्यांना गरज आहे त्यांना मातीच्या पाणी न गळणाऱ्या बुचाच्या आकर्षक बाटल्यासुद्धा मिळत आहेत. प्लास्टिक बाटल्यांमध्ये पाणी पिण्यापेक्षा मातीची जी बाटली आहे त्याच्यातलं पाणी पिण्याचा पर्याय नक्की चांगला आहे आणि आरोग्यवर्धक सुद्धा आहे. ऑनलाईन माठ ठेवण्याचे सुद्धा खास स्टँड उपलब्ध आहेत. मातीचे ग्लास ठेवण्यासाठी सुद्धा खास जागा केलेल्या आहेत, होल्डर सुद्धा आहेत. हे सगळं पाहणं अनुभवणं खऱ्या अर्थाने आनंददायी असंच आहे. तुमच्या सगळ्यांच्या अनेकांच्या प्रचंड भरपूर प्रतिक्रिया आमच्या

आतापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि प्रत्येकाने माठाच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आणखीन एक दोन टीप अशा आहेत की वाळूच्या वर जर माठ ठेवला आणि त्या वाळूला जर ओली ठेवली ती वाळू, तरीसुद्धा माठ जो आहे त्यातलं पाणी हे अधिक गार मिळू शकतं. आणि बऱ्याच जणींनी वाळ्याचा उल्लेख केला आहे, ताकाची आठवण केलेली आहे, आजी आजोबांची आठवण आली, यानिमित्त आम्ही बालपणात गेलो असं सुहास पांडे असं यांचं म्हणणं आहे. तर अशा छान प्रतिक्रिया तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. ऐकूयात हे छान गाणं.

पद्म पुरस्काराचे मानकरी आपल्या विशेष मालिकेत आज आपण बोलणार आहोत तेलंगणातील रामारेड्डी मामिडी यांच्याविषयी. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील त्यांच्या मौल्यवान योगदानासाठी त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रामारेड्डी मामिडी हे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ होते. रामारेड्डी हे तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील शमशाबाद गावातील एक सदन कुटुंबातील. त्यांनी तेलंगणातील तळागाळातील समुदायांना सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठं काम केलं आहे. रामारेड्डी हे अत्यंत शिस्तबद्ध होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केलं. रामारेड्डी यांनी तेलंगणामध्ये तळागाळातील सामुदायिक मालकीच्या सहकारी संस्थांचं समर्थन केलं आणि केवळ आश्रय देण्याऐवजी लोकांना सहभागी करून घेऊन त्यांना सक्षम बनवलं. एक प्रतिभावान कायदे मसुदाकार म्हणून त्यांनी प्रसिद्धीपासून दूर राहून सहकारी संस्थांच्या अनेक पिढ्यांना आकार दिला आणि एक चिरस्थायी वारसा मागे ठेवला. रामारेड्डी यांचा दृष्टिकोन

प्राथमिक कृषी सहकारी संस्थांशी जवळून सहकार्य करण्याचा होता, ज्याचा उद्देश सदस्य बचत, उत्तम प्रशासन आणि सुयोग्य व्यवस्थापनाद्वारे त्यांनी आर्थिक स्थिती मजबूत करणं हा होता। त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलेलं नसलं तरीही कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत ते इतके गुंतले होते की कायदा तयार करण्यातील त्यांचं कौशल्य अनेक प्रशिक्षित वकिलांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ होतं। मितभाषी स्वभावामुळे रामारेड्डी कधीही कोणत्याही धोरण मंचाचा भाग नव्हते। रामारेड्डी यांनी प्रसिद्धीपासून दूर राहणंच पसंत केलं। सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याला विनम्र प्रणाम।

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती। भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। आता सविस्तर बातम्या। पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे। या पार्श्वभूमीवर देशातल्या साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र

0: मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: आझादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोडकर एक भारत का आधुनिक स्वरूप घडा था. तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है.
0: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालंय. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. यानिमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. ICC नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: सुप्रभात, दिवसाची मस्त सुरुवात. 107.1 मेगाहर्ट्जवर श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण. गाववाल्यानो नमस्कार पुन्हा एकदा. आणि मस्तपैकी छान छान गाण्यांचा आस्वाद आपण घेतलेला आहे तुमच्या

सगळ्यांच्या छान छान प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतायत. एफ एम रेनबोमुळे आमची सकाळ कशी मस्त प्रसन्न होती आहे, एनर्जेटिक झालेली आहे. माठाविषयीची माहिती खूप छान होती, त्यातली गाणीसुद्धा जोडीला ऐकली, त्यानेसुद्धा मन कसं प्रसन्न झालं. भर उन्हाळ्यातसुद्धा छान गार पाण्याचा शिडकाव व्हावा तसा आल्हाददायक अनुभव होता, अशा तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता सकाळ झालेली आहे, 7:21 होत आहे जवळपास. काय चायपाणी झालं की नाही गावाला? नू चला एक चहापाणी होऊन जाऊ द्या.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।
2: नमस्कार, मी शंतनु मोघे। दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।

0: sky. What's up in life? Man more calm. Ethan O'Aran. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: मंडळी, आपण तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जातो, आवश्यकता असेल तर ॲडमिट होतो, अशा वेळी डॉक्टरांनंतर आपली काळजी घेतात ते नर्स मंडळी. वेळेवर गोळ्या देणं, इंजेक्शन देणं, रिपोर्टची नोंद करणं, रुग्णांशी संवाद साधणं, तपासण्या करून घेणं, याशिवाय घरी वृद्धांच्या सेवेसाठीसुद्धा काही वेळेला घरी ड्युटी करणं, अशी रुग्णसेवा सर्व नर्स मंडळींकडून केली जाते. आज आपण नर्स स्टाफबद्दल बोलतो आहे, कारण आज आहे आंतरराष्ट्रीय नर्स दिन. रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे म्हणजे आजचा दिवस हा इंटरनॅशनल नर्स डे अर्थात जागतिक परिचारिका

दिन म्हणून साजरा केला जातो। 1971 मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। आधुनिक नर्सिंगच्या फाउंडर लेडी फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो। फ्लोरेन्स यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला, त्यांच्याच स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो। 12 मे 1820 रोजी फ्लोरेन्स यांचा जन्म झाला। सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या फ्लोरेन्स यांचं पालनपोषण हे इंग्लंडमध्ये झालं। त्यांना वयाच्या 16 वर्षी जाणीव झाली की आपला जन्म हा सेवेसाठी झालाय। गणित विज्ञान आणि इतिहासात निपुण असलेल्या फ्लोरेन्स यांना नर्स बनायचं होतं। रुग्ण गरीब आणि पीडितांची त्यांना मदत करायची होती, पण वडील त्यांच्या इच्छेच्या विरोधात होते, कारण त्यावेळी नर्स पेशाकडे सन्मानाने पाहिलं जात नसे। पण फ्लोरेन्स यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि लंडनमध्ये महिलांसाठी त्यांनी रुग्णालय सुरू केलं।

आपण बोलत होतो इंटरनॅशनल नर्स डे अर्थात जागतिक परिचारिका दिन याविषयी. 1854 क्रिमियाचं युद्ध झालं तेव्हा ब्रिटिश सैनिकांना रशियातील क्रिमियामध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं. ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीचं युद्ध रशियासोबत होतं. युद्धात सैनिक जखमी झाल्याचं आणि मृत पावल्याचं वृत्त समजताच फ्लोरेन्स परिचारिकांचं एक पथक घेऊन तिथे पोहोचल्या. परिस्थिती अतिशय बिकट होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा, पिण्याचं पाणी नसल्याने आजार वेगाने वाढला आणि या प्रादुर्भावामुळे अनेक

एकांचा मृत्यू झाला. फ्लोरेन्स यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्याबरोबरच रुग्णांच्या आंघोळीकडे, खाण्यापिण्याकडे आणि जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष दिलं, त्यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत अतिशय चांगली अशी सुधारणा झाली. युद्धकाळात फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी दिवस रात्र एकत्र केले. सैनिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला त्या पत्र पाठवायच्या. रात्रीच्या वेळी हातात लालटेन घेऊन त्या रुग्णांची विचारपूस करायच्या, त्यांची देखभाल करायच्या. यामुळे सैनिक प्रेम आणि आदराने त्यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हणायचे. युद्ध संपल्यावर परतल्यावर याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या. 13 ऑगस्ट 1919 फ्लोरेन्स यांचं निधन झालं. फ्लोरेन्स यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस म्हणजे 12 मे हा आजचा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं जातं. आपणही आपल्याकडील सर्व नर्सेसना शुभेच्छा देऊयात.

नमस्कार, मी उमेश कामत। दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा, आनंद घेत रहा।

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईला आपली राजधानी स्थापणारा पहिला बिंब, राजा प्रताप बिंब याविषयीच्या माहितीचा पहिला भाग.
1: मुंबईला आपली राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब राजा प्रताप बिंब. यातलं प्रताप हे त्याचं नाव आणि बिंब हे आडनाव. हा गुजरातेतल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंब ह्याचा भाऊ. हा गोवर्धन बिंब अनहिलवाडच्या चालुक्याचा मांडलिक. शके 1060 म्हणजेच इसवीसन 1138 मध्ये. आता इथे शके आणि इसवीसन ह्यामध्ये 78 वर्षांचं अंतर असतं. या पुढील भागांमध्ये आपण फक्त इसवीसनाचा उल्लेख ऐकणार आहोत. तर इसवीसन 1138 मध्ये हा गोवर्धन बिंब आपला भाऊ प्रताप बिंब ह्याला उत्तर कोकणावर स्वारी करण्याचे आदेश देतो.
2: आपल्या भावाच्या आज्ञेनुसार प्रताप बिंब सन 1138 जानेवारी महिन्यात उत्तर कोकणाच्या स्वारीवर निघतो. तो आधी पैठणला जातो. त्या काळी पैठणला भौम आडनावाचा संस्थानिक राज्य करत होता. तो या बिंबाच्या नात्यात होता. बिंब हे आडनाव देखील भौम या आडनावाचा अपभ्रंश आहे असं राजवाडे म्हणतात, जे पटण्यासारखं आहे. आता या भौमाकडे प्रताप बिंब तब्बल 2 वर्ष राहतो आणि सगळी तयारी पूर्ण होताच इसवीसन 1140 मध्ये प्रताप बिंब, त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी, एक ब्राह्मण पुरोहित हेमाडपंत आणि 7 मराठा म्हणजे सोमवंशी सूर्यवंशी मराठा या सरदारांना घेऊन उत्तर कोकणाच्या दिशेनं कूच करतो. त्याच वर्षी तो दमणवरही स्वारी करतो आणि कोकणाधिपती शिलाहारांचा दमणवर राज्य करणारा दुर्बल मांडलिक राजा काळोजी सिरण्याचा पराभव करून दमणचंही राज्य जिंकतो. आता दमण विनासायास हाती आल्यानंतर प्रताप बिंब दमणच्या दक्षिणेकडचा प्रदेश सर करायला निघतो. दमणप्रमाणेच चिंचणी तारापूर, पालघर, वसईपर्यंतच्या प्रदेशावर राज्य करणारा मांडलिक म्हणजे केळवे माहीमचा राजा विनाजी घोडेलही प्रताप बिंबाला सहज शरण येतो. आता दमण ते वसईच्या खाडीच्या उत्तर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश प्रताप बिंबाच्या ताब्यात आलेला असतो.
1: प्रताप बिंब इसवीसन 1142 मध्ये केळवे माहीम इथं स्वतःची राजधानी स्थापन करतो. बखरीत उल्लेख येतो ती हीच मूळ महिकावती. नव्यानं पादाक्रांत केलेल्या प्रदेशात आपल्या लोकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न म्हणून प्रताप बिंब आपला मुलगा महीबिंब ह्याला माणसं आणण्यासाठी चांपानेरला पाठवतो आणि आपला एक अधिकारी हरबाजी कुळकर्णी ह्याला दमणची व्यवस्था पाहण्यासाठी पुन्हा मागे धाडून देतो आणि आपला प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी ह्याला वालुकेश्वरापर्यंतचा म्हणजेच आत्ताच्या वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश सर करण्याच्या मोहिमेवर निघण्याची आज्ञा करतो. बाळकृष्णराव पुढच्या महिन्याभरातच वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणतो. वाळकेश्वराच्या टेकडीवर म्हणजे जिथे आज राजभवन किंवा आत्ताचं लोकभवन आहे तिथे बाळकृष्णराव आपल्या सैन्याचा तळ ठोकतो आणि राजा प्रताप बिंबाला वाळकेश्वरात येऊन आपण पादाक्रांत केलेला प्रदेश पाहण्याची विनंती करतो. त्यानुसार प्रताप बिंब वाळकेश्वरात पोचतो. तिथे काही दिवस राहून तो वाळकेश्वराच्या साक्षीनं स्वतःला राज्याभिषेक करवून घेतो आणि स्वतःला दमण ते वाळकेश्वरपर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून घोषित करतो.
2: या मुक्कामात तो आपल्या समवेत आणलेल्या काही लोकांना नवीन प्रदेशाची जहागिरी देतो. उदाहरणार्थ गंगाधर नाईक सावखेडकर यांना पसपवली म्हणजे आताच्या पवई नजीकचं पासपोली गाव इनाम म्हणून देतो. तर

0: विश्वनाथ पंत कांबळे किंवा कावळे यांना गोरेगाव नजीकचं पहाडी गाव वंश परंपरागत इनाम म्हणून देतो. वाळकेश्वरात काही दिवस मुक्काम करून राजा प्रताप बिंब पुन्हा केळवे माहीम इथे आपल्या राजधानीत येण्यासाठी निघतो. पण त्याचा परतीच्या प्रवासातला पहिला मुक्काम पडतो तो वहिनळे रांजणफर या गावात. आता ही गावं आत्ताच्या मुंबईच्या नकाशावर नक्की कुठे आहेत हे सांगणं तसं अवघडच आहे. पण या नावाच्या जवळपास जाणारं रणवर किंवा रानवर हे गाव आत्ताच्या वांद्रे पश्चिम इथे मेहबूब स्टुडिओ जवळ आहे. त्याच्या जवळच राजान नावाचं एक गावही दिसतं. या दोन नावांचा रांजणफर नावाशी काही संबंध आहे का हा संशोधनाचा विषय आहे. वहिनळे देखील इथंच कुठंतरी असावं पण काळाच्या ओघात ते आता लुप्त झालं असावं. असो, या परतीच्या प्रवासातही तो आणखी काही जहागिऱ्यांचं वाटप करतो. म्हणजे मरोळची जहागिरी रखमाजीराव सोमवंशी यांना, तर गंगाधररावांना मालाडची जहागिरी देतो. मुंबई माहीम वरळीची जहागिरी गंभीरराव सूर्यवंशी यांना देतो. तर मालाड ते घोडबंदर पर्यंतचा परिसर दमणच्या हरबाजी कुळकर्ण्यांना वतन म्हणून देतो. आता या सर्वांना आपापल्या वतनात जाण्याची आज्ञा देऊन तो आपल्या राजधानीच्या दिशेने निघतो. पण तत्पूर्वी आपला मुलगा महीबिंब याला कल्याणची भूमी सर करण्यासाठी जाण्याची आज्ञा देतो. आता राजा प्रताप बिंब मुंबई मुक्कामी असताना तिकडे केळवे माहीम परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. राजा राजपुत्र आणि महत्वाच्या सरदारांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन सम्राट शिलाहार यानं राजा प्रताप बिंबाची राजधानी केळवे माहीम अर्थात महिकावती आपल्या ताब्यात घेतलेली असते. त्यामुळे मुंबईहून निघालेला प्रताप बिंब आपल्या राजधानीत काही पोहोचू शकत नाही. आता या पुढचा घटनाक्रम काही बखरीत नाही, पण त्यांचा काही एक तर्क मात्र निश्चित लावता येतो.
1: तर झालं असं असावं की प्रताप बिंबानं आपली राजधानी शिलाहारांच्या ताब्यात गेल्याचं वर्तमान समजल्यानंतर ती पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असावेत. त्यासाठी तो पुन्हा वाळकेश्वराच्या दिशेने निघून वांद्रे माहीम परिसरात आला असावा आणि इथंच त्याने आपला मुक्काम ठेवला असावा. पुढचा काही काळ राजा प्रताप बिंबानं आपली जुनी राजधानी घेण्याचे प्रयत्न केले असावेत, पण त्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून शेवटी त्यानं सन 1147 मध्ये आपली नवीन राजधानी माहीममध्ये स्थापन केली असावी. राजा बिंबाने बिंबस्थान माहीम मुंबई इथे राजधानी स्थापन केली एवढाच उल्लेख बखरीत आहे. त्यानुसार काढलेलं हे अनुमान आहे. त्यानंतर केळवे माहीम आणि मुंबई माहीम या दोन राजधान्यांच्या स्थापनेत 5 वर्षांचा कालावधी लागला असावा असा तर्क केलाय.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: चला गाववाल्यानो, 7:55 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची। आज एफएम गोल्डवर आरजे अर्चना आणि एफएम रेनबोवर आरजे पूर्वा तुमची साथ संगत करतील, तेव्हा याही कार्यक्रमांचा आस्वाद नक्की घ्या आणि तुमचा आजचा दिवस अधिक आनंदी आणि उत्साही बनवा। याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया या सदीचे सह मी तुमचाच गाववाला। आता मात्र तुमची रजा घेतो, तुम्हा सगळ्यांना आजच्या दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। गाववाल्यानो येत आहे नमस्कार, तुम्हा सगळ्यांना तुमच्याच गाववाल्याचा अर्थात भूषणचा नमस्कार।

0: Come to spread over Delhi, Punjab, Haryana, Chandigarh, Bihar, and Uttarakhand today. Thunderstorms and lightning are likely to prevail over Uttar Pradesh, Jharkhand, West Bengal, Odisha, coastal Andhra Pradesh, Karnataka, and the northeastern states today. The IMD has issued an orange alert for rain in Uttarkashi, Chamoli, Rudraprayag, Bageshwar and Pithoragarh districts of Uttarakhand for the next 36 hours, while a yellow alert has been issued for the remaining districts. There is possibility of hailstorms and gusty winds in various parts of the state during this period. And now for a look at today's newspapers, it's over to V.C. Pramod.
1: Thank you, Abhishek. The Somnath Amrit Mahotsav is at the sacred Somnath Temple in Gir Somnath, Gujarat, finds prominent mention in most of the dailies this morning. The statesman, quoting Prime Minister Narendra Modi, says, Somnath Temple stands as beacon of unwavering faith, while the pioneer quotes him as saying, no power can bend India. Prime Minister Modi salutes scientists on National Technology Day, highlights push for self-reliant India, reports the statesman. Second day, Prime Minister makes austerity push, invokes COVID-era habits, leads the Indian Express. The Pioneer, in its editorial piece, says, rising crime against senior citizens. The paper elaborates that as India moves steadily towards becoming an aging nation, ensuring safety, dignity and emotional security for senior citizens must become a national priority. India, at present, is a young nation, but it is aging rapidly. By 2050, the country will have a significant elderly population. As the country progresses and new technologies emerge, they also have a downside. They are alien. Alienating a large section of society, senior citizens who find it difficult to cope with evolving technology and changing time. Suvendu government begins to implement key pledges, notice the Asian Age. New Delhi all set for first summit of International Big Cat Alliance in June, writes the Economic Times. And finally, the Beatles' first official London museum called the Beatles at 3 Savile Row is set to open next year in the Mayfair building where the band recorded its final album and played its last gig, reports the Hindustan Times. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi urges people to save fuel and reduce use of foreign products and bid to save forex amid West Asia crisis. Senior BJP leader Himanta Biswa Sarma to be sworn in as Chief Minister of Assam in Guwahati today. Four ministers, two from BJP and one each from AGE and BPF to also take oath. EDRS former West Bengal Minister Sujit Basu in connection with South Domdom Municipality recruitment scam. Prime Minister Narendra Modi to be on a six-day visit to UAE, Netherlands, Sweden, Norway and Italy beginning Friday. US President Donald Trump says ceasefire with Iran is at its weakest and on massive life support. And Bangladesh forms committee to probe reason behind national cricket team's withdrawal from ICC Men's T20 World Cup in India. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: Akashwani.
3: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
4: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
2: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें। ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टालें।
4: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील। तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील। या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत। आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्सन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील। भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल। आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील। अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली। देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे। ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती। तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला। कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या। इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। इराण आणि अमेरिका

अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत, तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल, असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे आयसीसीनं पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आप सुन रहे हैं आकाशवाणी मुंबई का 107.1 FM रेनबो और ठीक एक बजे आप सुन सकेंगे छत्रपति संभाजी नगर से दोपहर के समाचार।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपति संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते। यावर्षीच्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा रद्द करण्यात आली आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था NTA ने आज ही घोषणा केली। परीक्षेत झालेल्या कथित पेपरफुटीच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय अन्वेषण संस्था याबाबत तपास करणार आहे। नव्या परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार नाही, तसंच कोणतंही अतिरिक्त शुल्कही भरावं लागणार नाही असं NTA स्पष्ट केलं आहे। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। गुवाहाटी इथं झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस आहे। आधुनिक परिचर्येच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीला हा दिवस साजरा केला जातो। परिचारिका अर्थात नर्सेस म्हणजे देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या कणा आणि आशेचा स्तंभ असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी व्यक्त केलं आहे। देशाला आपल्या नर्सेसचा अभिमान आहे असं अमित शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे। तर निस्वार्थ भावनेनं सर्वांची सेवा करणाऱ्या नर्सेसचा मान ठेवावा, त्यांचं रक्षण करावं आणि त्यांना सबल बनवावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे। दरम्यान या दिनाच्या औचित्यानं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यंदाच्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांचं वितरण केलं। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 15 व्यक्तींचा गौरव केला। महान शीख योद्धा बाबा बंदा सिंह बहादूरजी यांच्या सरहिंद विजय दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना अभिवादन केलं आहे। अनन्वित छळानंतरही धर्मपरिवर्तनास नकार देणाऱ्या बहादूरजींचं आयुष्य नेहमी प्रेरणा देत राहील असं शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे। बाबा बंदा सिंह बहादूरजी यांनी 1710 साली मुघलांचा पराभव करून उत्तर भारताच्या मोठ्या भागात स्वतंत्र शीख राज्य उभारलं होतं। राज्यातल्या 5,459 पोलिसांना घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात सांगितलं। जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजेत यासाठी प्रारंभीपासून आपण अग्र राहिलो असून त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येनं पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची नावं नसल्याचं उघड झालं आहे। विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि सेक्रेटरी म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे। या यादीत कारकुनी चूक झाली असून लवकरच ती दुरुस्त

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार। सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजयांना पाठिंबा देण्याच्या तयारीत। आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव। देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे। नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत। पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे। एसपी वेलुमणी आणि सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत। दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं। वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं। द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे। पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे। याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते। राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती। या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे। मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात.

जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टलसन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3rd शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. सलग 2 हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

मामाच्या गावी गेलेली मंडळी पुन्हा मुंबईला येण्याच्या दिशेचा विचार करायला लागले आहेत. अजून यायला नाही आहेत लागलेली, अजून आंबे वगैरे खायचे आहेत, गावची मजा अनुभवायची आहे, नदीत पोहायचे, असे बरेच उद्योग करायचे आहेत आणि आपल्या आई वडिला

शुभ दुपार. 2:31 झालेली आहेत आणि कार्यक्रम सुरू करते आहे. चला दोस्त बोलू काही आपली रेडिओ सखी पूर्वा. श्रोते हो, उन्हाळा झालेला आहे सुरू. उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्या बऱ्यापैकी संपत येण्याच्या दृष्टीनं पुढे वाटचाल करत आहेत. मामाच्या गावी गेलेली मंडळी पुन्हा मुंबईला येण्याच्या दिशेचा विचार करायला लागलेत. अजून यायला नाही आहेत लागलेली, अजून आंबे वगैरे खायचे आहेत, गावची मजा अनुभवायची आहे, नदीत पोहायचे, असे बरेच उद्योग करायचे आहेत आणि आपल्या आई वडिला

मंडळी, आज आपण बालगीतांबद्दल किंवा पुस्तकांतल्या कवितांबद्दल बोलतो आहोत आणि अनेक मंडळींना आठवणी आपल्या खूप येत आहेत. अनेक जण मला फोन करता आहेत. खूप बरं वाटतं की अशा आपल्याला त्या निमित्तानं आठवणी जागृत होतात आणि पुढे पुढे अनेक जी गाणी झाली त्या गाणीसुद्धा आपल्याला कविता म्हणून आपण शिकलेलो होतो. अगदी काय म्हणू, घाल घाल पिंगा वाऱ्या यासारखीसुद्धा कविता ही काही काळ पुस्तकामध्ये आपल्याला असलेली दिसून येते की जे आजही तितकंच छान आणि प्रत्येक सासूरवाशिणीला माहेराची आठवण करून देणारं गाणं असेल, किंवा आपल्याला एखादी गोष्ट छान व्हावी किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल प्रार्थना करायची असेल तर आपल्याला काही गाणी काही ओळी ह्या कायम आठवतात. तसंच पुढचं जे गाणं आहे ते असंच आपल्या प्रत्येकानं कमी अधिक फरकानं वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर प्रार्थना म्हणून ऐकलेली नक्कीच आपल्याला आठवत असेल. ऐकूया आपण एक छानसं गीत.

नाही, 2:53 झालेली आहेत आणि आज आपण ही बालगीतांची मैफिल ऐकतो आहोत. त्यातलं एक महत्त्वाचं गाणं की जे बऱ्याच जणांच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये असेल किंवा नसेल, तर हे गाणं नक्की तुम्ही ऐकलेलं असणार, ही कविता तुम्हाला नक्की आठवणार, तुमच्या बालपणामध्ये तुम्हाला नक्की घेऊन जाणार.

मंडळी चला दोस्तों बोलू काही मध्ये, आता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे आणि जाता जाता एक छानसं गाणं मी आपल्याला ऐकवणार आहे. ठीक 3 वाजताना ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर पुन्हा आपली भेट होणारच आहे, तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण। सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा

मिस नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम

यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुवणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्स आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये VS पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: मंडळी सप्तरंगी सात कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी पूर्व आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरती। श्रोते हो, सप्तरंगी सातमध्ये आपण जाणून घेत असतो, माहिती करून घेत असतो एखाद्या लघुपटाबद्दल, नाटकाबद्दल किंवा एखाद्या चित्रपटाबद्दल, वेबसिरीजबद्दल। आज मी आपल्याकरता एक लघुपट घेऊन आलेली आहे आणि लघुपटाचा जर का विचार केला तर एक भावस्पर्शी कथा ही आठवणींची आहे, मैत्रीची आहे आणि काळाच्या प्रवासात नात्यांनी घेतलेल्या एका नव्या अर्थाची आहे। मनाची तुलना ही बऱ्याचदा ज्या शब्दाशी केली जाते त्या शब्दाचा अर्थ आपण बऱ्याचदा घेतो तो म्हणजे हिंदोळा, सतत अचल असणं किंवा अस्थिरता किंवा एक आपल्याकडे असणारी सतत पुढे मागे करण्याची क्षमता, ह्या सगळ्यातनं आपल्याला त्या हिंदोळा ह्या शब्दाचा इथे आपल्याला उल्लेख झालेला दिसतो। आणि या चित्रपटाचं, या लघुपटाचं नावसुद्धा आहे हिंदोळा। तर एक गीत या शब्दाचाच उल्लेख असणार आणि त्यानंतर आपला संवाद जो आहे तो आपण सुरूच ठेवणार आहोत।

मंडळी, या गाण्यामध्ये जो सख्याचा उल्लेख झालेला आहे तो सखा हा आपल्याला ह्या लघुपटामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतो आहे. काही नाती ही काळ ओलांडून ताजीतवानी राहतात आणि काही गोष्टी ह्या कायम आपण निस्वार्थपणे कोणाकरता तरी करत असतो. तसंच ह्या लघुपटामध्ये असणारी तीन पात्र आहेत, त्यातली दोन पात्र ही मुख्य पात्र आहेत आणि तिसरं पात्र जे आहे ते अगदी थोड्या वेळाकरता त्या लघुपटामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत शुभांगी गोखले आणि ऋषी देशपांडे हे आहेत आणि त्यांची खूप जुनी मैत्री आहे. ते ज्येष्ठ नागरिक दाखवलेले आहेत त्या लघुपटामध्ये. एका वयाच्या विशिष्ट टप्प्यावरती ती मंडळी आहेत आणि त्या निमित्तानं तिथे होणाऱ्या ज्या गडबडी आहेत किंवा तिथे ज्या अडचणी निर्माण होतात त्या सगळ्याचा विचार आपल्याला ह्या लघुपटामध्ये केलेला दिसून येतो. आणि खरंच एक खूप छान उल्लेख हा मोहम्मद रफी साहेबांचा त्या लघुपटामध्ये आपल्याला आलेला दिसतो की जे ते मुख्य पात्र आहे ऋषी देशपांडे ह्यांनी साकारलेलं मिलिंद नावाचं त्या पात्रा

लाल मोहम्मद रफी हे गायक खूप आवडत असतात. त्यांची प्रत्येक गाणी ही त्यांना आवडीची असतात. पण काही गोष्टी ह्या कशा काळाच्या ओघामध्ये थोड्याफार मागे सुटून जातात. आठवणींचे काही पट हे पुसले जातात आणि मग त्यातनं कशी एक मानसिक अस्वस्थता निर्माण होते. या सगळ्याबद्दल बोलणारा हा लघुपट आहे. अजूनही मी याबद्दल तुम्हाला सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक छानसं गाणं.

मंडळी, हिंदोळा ह्या चित्रपटाबद्दल आपण बोलतो आहोत आणि ह्या हिंदोळा चित्रपटाबद्दल बोलत असताना अगदी सुरुवातीचा जो पहिला सीन आहे त्या सीनमध्ये दारावरची बेल वाजते आणि शुभांगी गोखले आत येतात आणि त्या जे मिलिंद हे पात्र आहे त्यांना ओळख करून देत असतात आणि ती स्वतःची ओळख पुन्हा नव्यानं करून देत असतात. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेण्याकरता एक श्रोता लागतो, तो श्रोता म्हणून त्या येत असतात आणि त्या संपूर्ण चित्रपटामध्ये त्यांची भूमिका ही केवळ एक श्रोता म्हणून कशी उत्तम आहे हे खरोखरच पाहण्याजोगं आहे.

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूर गौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही
2: सूर गौरव संध्या.

मंडळी, आपण हिंदोळा ह्या लघुपटाबद्दल बोलतो आहोत आणि ह्या लघुपटाबद्दल बोलत असताना ह्या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन जे केलेलं आहे ते आपल्याला केलेलं दिसतं निलेश कुंजीर यांनी. आणि खरोखरच एक आगळा वेगळा विचार आणि नात्याच्या पलीकडलं असं काहीतरी उलगडून दाखवणारा हा लघुपट. खरोखरच काही नाती ही काळ बदलला तरी बदलत नाहीत. दर 8 दिवसांनी येणारी मिताली ही मिलिंद यांची मैत्रीण दाखवलेली आहे आणि ते इतके त्यांना विस्मरण किंवा विस्मरणाच्या होणारा जो आजार असतो तो इतका तीव्र असतो की दर 8 दिवसांनी येऊनसुद्धा त्या ज्या वेळेला दारात उभ्या राहतात त्यावेळेला ते म्हणतात की तू वर्षभर गेली कुठे आहेस, तुझा काही पत्ताच नाही आहे, आम्ही कसं तुझ्याशी संपर्क साधणार, मी तुला ईमेल पाठवले, समाजमाध्यमांवरती मेसेजेस केले, फोन केले, त्याचेही तू उत्तरं दिली नाहीस. आणि ह्या सगळ्याबद्दल अत्यंत कुठेही त्रासिक भावना न व्यक्त करता सहजतेनं मिताली ही मी चुकले, मला क्षमा कर, आणि त्या तितक्याच सरळतेनं ती गोष्ट मान्य करतात आणि नव्यानं पुन्हा एकदा त्यांच्याशी त्यांना

ओळख करून देतात. आणि हे सगळं होत असताना आपल्याला सगळ्यात शेवटी ज्या वेळेला त्यांची नात येते त्यावेळेला कळतं किंवा मुलगी येते त्यावेळेला कळतं की हे सगळं सतत दर आठवड्याला येऊनसुद्धा ते ज्या वेळेला म्हणतात की प्रत्येक वेळेला म्हणतात की वर्षभर तू कुठे गेली होतीस. आणि मग खरा प्रश्न निर्माण होतो की नात्या पलीकडली अशी असणारी जी मैत्री आहे किंवा ही जी सखी आहे ही सखी आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या चपळ असणाऱ्या मनाला सुद्धा छान पद्धतीनं जमवून घेते सावरून घेते आणि कुठेही त्याच्यात अवडंबर नाही आहे किंवा कुठेही त्याच्यामध्ये ओढून ताणून आकस नाही आहे, सहजता आहे. आणि म्हणूनच हा जो प्रवास आहे तो खूप महत्त्वाचा आहे मैत्रीच्या नात्याचा.

0: श्रोते हो जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सी ए जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्डवर.
1: मंडळी, आपण हिंदोळा ह्या लघुपटाबद्दल बोलतो आहोत आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पुन्हा नव्यानं आपली ओळख करून देत ती मैत्रीण मित्राच्या भावना किंवा मित्राच्या मनाची अवस्था जी आहे ती आपल्याला समोर मांडताना दिसते. किंवा एक उत्तम श्रोता जर का असेल तर आपण अनेक संकटांमधनं सहज बाहेर पडू शकतो. कोणीतरी आपल्याला ऐकण्याकरता उत्सुक आहे आणि ते त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमताना दिसत आहेत. चोर पोलीस म्हणून खेळत असताना मी कायम चोर असायचो, तू पोलीस असायचीस, अशा छोट्या छोट्या आठवणी आणि छोटे छोटे बालपणातले किस्से किंवा फिरायला जाताना ती शेजारीण म्हणून असते आणि मग काय आम्ही कसे एकत्र कुटुंब असल्यासारखे राहायचो, असे वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या गोष्टी ह्या आपल्याला त्या संपूर्ण लघुपटामध्ये येताना दिसतात. आणि त्या येत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे हा संपूर्ण लघुपट हा केवळ एक 15 मिनिटाचा लघुपट आहे पण एका पिढीची काय गरज आहे किंवा एका मित्राची एका माणसाची मानसिक गरज काय आहे ते ओळखून त्या पद्धतीनं काम करून आपल्याला एखाद्याला कुठल्याही वैद्यकीय सोयीच्या शिवाय वेगळी मदत आपण करू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा हिंदोळा चित्रपट. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की मनाचं प्रतीक जे मानलं जातं तो हिंदोळा, सतत पुढे आणि मागे होणं असं हे आपल्याला मनाचं प्रतीक खरोखरच एक खूप महत्त्वाचं आणि आपल्या मनाला जवळून स्पर्श करून जाणारा असा हा लघुपट आहे.
2: जय जय.

निस्वार्थपणे केलेल्या नात्यांची जपणूक म्हणजे मैत्री असं आपल्याला म्हणता येतं. ती मैत्रीण ही आपल्याला अशाच पद्धतीनं इथे येताना दिसते आणि सातत्यानं त्याला आपल्या भूतकाळामध्ये रमताना त्याला आनंद देताना दिसते आणि म्हणूनच ही मैत्री खूप महत्त्वाची आहे असं आपल्याला पुन्हा पुन्हा हिंदोळा हा लघुपट पाहताना नक्कीच अधोरेखित होतं.

मंडळी, आपण हिंदोळा ह्या लघुपटाबद्दल बोलत होतो आणि बोलत असताना खरोखरच मैत्रीचं नातं आणि त्यानिमित्तानं आपल्या मैत्रीची गरज नेमकी कधी आहे हे ओळखून मित्रांशी वागण्याची हतोटी कला ही या चित्रपटातनं लघुपटातनं नक्कीच आपल्याला घेण्याजोगी आहे. शुभांगी गोखले, ऋषी देशपांडे आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी म्हणून, म्हणजे ऋषी देशपांडे हे जे पात्र आहे त्यांची मुलगी, हे काम जिनी केलेलं आहे अशी आपली जी कलाकार आहे त्या सगळ्यांबद्दल खरोखरच आपल्याला एक वेगळा जिव्हाळा वाटतो. ती आहे दक्षता जोईल, जिने अतिशय सुंदर आणि थोडीशी भूमिका आहे तिच्या वाट्याला आलेली, पण ती खूप छान पद्धतीने केलेली आहे. जरूर पहा. आणि समर्पण हे कुठल्याही नात्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं, त्याला आपण डेडिकेशन असं सुद्धा म्हणतो. तर ह्या सगळ्यातनं ती भावना नक्कीच अधोरेखित होताना दिसते. सांजेच्या पारे कार्यक्रमात आपण भेटणार आहोत, तेव्हा नक्की ऐकत राहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: श्रोते, दुपारचे 4 वाजलेले आहेत, जाणून घेऊया ठळक घडामोडी। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। फेरपरीक्षेच्या तारखा नव्या प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल। प्रवेशापूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस

शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाअखेर 1456 अंकांची घसरण झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराची निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: मंडळी 4:02 होऊन गेलेली आहेत आणि आपण भेटलो आहोत 107.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीच्या प्रसारणामध्ये. मी आहे आपली रेडिओ सखी पूर्वा आणि कार्यक्रम सुरू करते आहे सांजेच्या पारी. श्रोते हो, उन्हाळा हा प्रचंड वाढलेला आहे. तप्त उष्मा घात हा अनेक ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय. उष्णतेपासनं वाचण्याकरता आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. शारीरिक थंडावा राखण्याकरताचेही प्रयत्न चालूच आहेत, पण काही वेळेला मानसिक थंडावा हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि शारीरिक थंडावा देखील महत्त्वाचाच असतो. तर श्रोते हो, आज आपण बोलणार आहोत या सगळ्यामध्ये पाणी ह्या विषयाबद्दल. पण हे पाणी असणार आहे नदीचं, हे पाणी असणार आहे समुद्राचं, हे पाणी असणार आहे तळ्याचं, याच्या वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बघूया आपला संवाद कसा होतोय आणि तुम्हाला आवडतोय का आपला हा संवाद आजचा.

मंडळी, मी म्हटलं त्याप्रमाणे आज आपण पाणी आणि पाण्याचे वेगवेगळे प्रवाह किंवा पाण्याचे वेगवेगळे स्रोत यांच्याबद्दल बोलणार आहोत. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि जिला आपण जीवनदायिनी असं म्हणतो त्या नदीबद्दल जर का बोलायचं झालं, तर नदीचं उगम ते नदीचं समुद्राशी एकरूप होणं किंवा समुद्रात विलीन होणं या टप्प्यांवरचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल आपल्याला जर का विचार करायचा झाला, तर मला किंवा अनेकांना ह्या गोष्टीची कल्पना करता येऊ शकते. बघा, कल्पना करून की नदी ही जणू काही ज्या वेळेला प्रवाह सुरू होतो, तिचा जिथे उगम असतो, तिथे ती तुम्हाला अगदी आनंदाने, उत्साहाने खळखळती छोट्या रूपात असते. आणि ती कुठलाही विचार न करता एखादं लहान मूल ज्या पद्धतीनं उत्खृंखलपणे किंवा खळखळाटानं किंवा निरागसपणानं सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात त्याला, त्याप्रमाणे ती नदी ही आपल्याला तिथून उगम पाहून पुढे वाहत जाताना दिसते. तो छोटासा बोटभर असणारा प्रवाह कधी मोठ्या पात्रामध्ये परावर्तित होतो हे नदीचं स्वतःच्या स्वतःलाही लक्षात येत नाही. आणि स्त्रीचा जर का विचार केला तर लहानाची मोठी होत असताना कधी प्रगल्भ होत जाते, कशा टप्प्यांवरती प्रगल्भ होत जाते, हा आकार कधी आणि कसा त्या मानसिकतेला मिळत जातो ह्या सगळ्याबद्दलही आपण बोलणार आहोत. पण अर्थातच सोबतीला गाणीही हवीतच, नाही का?

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.
1: आपण नदीबद्दल श्रोते बोलत होतो की कशा पद्धतीनं उगमापासून तिचा प्रवास सुरू होतो आणि तो सुरू झालेला प्रवास आपल्या गुणवत्तेनं आणि आपल्या खरोखरच्या स्वतःच्या सत्वांमध्ये परावर्तित करून ती नदी काठचा प्रदेश कसा सुपीक करत जाते. गंगा असेल, नर्मदा असेल, भीमा असेल, कोणतीही नदी असेल, तिच्या भोवतालचा परिसर, तिच्या काठी असणारी गावं, तिच्या काठी असणारी शहरं ही खरोखरीच आपल्याला कशा पद्धतीनं संपन्न आणि समृद्ध असलेली दिसतात. आणि पंजाबचा जर का विचार

तर पंजाब पंचनद्यांनी मिळून जे खोरं तयार होतं त्यातनं निर्माण झालेला प्रदेश, नावही बघा किती समर्पक आहे. तर अशा ह्या अनेक नदीची रूपं आपण पाहत असतो. नदीच्या रूपांबद्दल अजून बोलणार आहोत, पण त्याआधी एक गाणं.

नाही नदीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला नदी ही आपल्याला खरोखरच प्रवाही पण शिकवते, नदी ही आपल्याला एक संपन्न समृद्धता शिकवते आणि त्याचबरोबर पावित्र्य शिकवते. भारतातल्या नद्यांचा जर का विचार केला तर प्रत्येक भारतातल्या नदीला एक पवित्र असं स्थान आपल्याकडे आहे आणि खरोखरच ह्या नद्यांचा उगम आणि त्यातून निर्माण झालेला जो विचार आहे तो आपल्याला खूप महत्त्वाचा वाटतो. आपण त्याचा जर का संबंध स्त्रीच्या आयुष्याशी जोडला तर लहान मुलीप्रमाणे खळखळाट करणारी नदी ही आपल्याला उगमाच्या ठिकाणाहून पुढे वाहत येताना अतिशय संथ, प्रगल्भ आणि तितकीच खोल झालेली दिसते आणि खऱ्या अर्थानं स्त्रीचं विश्व हे टप्प्याटप्प्यांवरती असंच प्रगल्भ होत असतं. एका ठिकाणून व्हायला सुरुवात करून दुसऱ्या ठिकाणी जाऊन समर्पित होते आणि मध्ये जात असताना त्या प्रवासामध्ये आजूबाजूच्या अनेक गोष्टी संपन्न आणि समृद्ध करत असते. तशीच स्त्री ही लग्नहून ज्या वेळेला दुसऱ्या घरी जाते त्यावेळेला आपल्या आईवडिलांकडले संस्कार, त्यांच्याकडल्या चांगल्या गोष्टी घेऊन नवीन घरामध्ये जात असते आणि ते घरही संपन्न करत असते आणि त्या घरात एक चैतन्य आणत असते. नवनिर्मिती जी क्षमता ही जशी नदीच्या उदरात असते तशी स्त्रीच्याही कडे आहे आणि म्हणूनच नदी आणि स्त्री ही खरोखरच आपल्याला कायम एका रेषेत वाहणारी आणि तितकीच समांतर आणि समान असलेली दिसून येते. ही नदी आपल्याला खरोखरीच आनंद देणारी वाटत असते.

श्रोत्या 4:29 होऊन गेलेली आहेत. संजेच्या पारी कार्यक्रमात आपण बोलतो आहोत नदीबद्दल. नदी जशी वाहत जाताना प्रवाह संपन्न समृद्ध करून आपल्या पोटून अनेक गोष्टी ह्या इतरांना देत जाते, तसंच स्त्रीचं आयुष्यही ज्या वेळेला समृद्ध संपन्नतेकडे जात असतं त्यावेळेला ती आपल्या संस्कारांची शिदोरी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देत असते, अशी ही नदी आणि स्त्री ही आपल्याला कायमच एकरूप असल्यासारखी दिसते. आत्ताचं जे आपण गीत ऐकलं नदी कृष्णा मिळाली कोयनेला, तशीच परिस्थिती असते ज्या वेळेला आपल्या सर्व गुणांसह नदी समुद्राला येऊन मिळते त्यावेळेला संपूर्ण समर्पणाची भावना, कितीही संपन्नता असली, कितीही माधुर्य गोडवा जरी असला तरीसुद्धा तो गोडवा ते माधुर्य हे सागरामध्ये जाताना 100% समर्पित होऊन ती आपल्यातलं सर्व सत्व हे सागराला अर्पण करते, तशीच स्त्री ही एका घरातून दुसऱ्या घरात जात असताना आपल्याला समर्पित भावनेनं गेलेली दिसते आणि म्हणूनच ही कायमच फार एकजीवनसी आणि एकत्र राहणारा असा हा नदी आणि स्त्रीचा प्रवास आपल्याला कायमच पाहायला मिळतो. असा हा सागराला जाऊन मिळणारा नदीचा प्रवास आपण नक्कीच आवडला असेल आपल्याला. पुढेही आपण बोलणार आहोत पाण्याच्या अजून वेगवेगळ्या साठ्यांबद्दल. ऐकत रहा 107.1 MHz वर सांजेच्या पारी.

मंडळी, आपण नदीबद्दल इतका वेळ बोलत होतो, त्याचबरोबर अनेक गावांमध्ये, अनेक शहरांमध्ये तळ हाही खूप महत्त्वाचा असा एक पाण्याचा स्रोत मानला जातो. तळ्यामध्ये असणारी कमळं असतील किंवा शहरांच्या आजूबाजूला जिथे तळी असतात तिथे आपल्याला नौकाविहार करता येतो, किंवा एक छोटीशी चौपाटी वजा तिथे एक छान वातावरण असतं. लहान मुलं, काही ज्येष्ठ मंडळी, काही तरुण मंडळी सकाळी सकाळी फिरायला तळ्यावरती जात असतात, आणि असा हा एकूणच छान असा आनंददायी, आल्हाद देणारा तळ हाही एक पाण्याचा स्रोत आपल्याला नक्कीच विचारात घेता येतो. ठाण्यामध्ये उपवन नावाचा जो तलाव आहे, त्या तलावामध्ये एक मी जो कार्यक्रम पाहायला गेले होते, ऐकायला गेले होते, तो तळ्यात

फ्लोटिंग स्टेज वरती महेश काळे गात होते असा कार्यक्रम होता. हाही एक आगळा वेगळा आनंद. त्यानिमित्तानं निसर्गाच्या आपण अधिकाधिक जवळ जात असतो आणि त्या निसर्गातनं मिळणारी सकारात्मकता, त्या निसर्गातनं मिळणारं आपल्याकरताचं जे संचित आहे ते आपण आपल्यामध्ये घेत असतो. आणि म्हणूनच आपल्याला या तळ्यांबद्दल सुद्धा एक आगळं वेगळं आकर्षण असतं, नाही का?

0: श्रोत्याहो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.
1: पण मंडळी, आपण पाण्याच्या साठ्यांबद्दल बोलतो आहोत. शेती आणि शेतकरी यांच्याकरता थोडीशी कालबाही असलेली, पण

अजूनही मनामनामध्ये रुजलेलं असं पाटाचं पाणीसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. शेतीची वाढ होण्याकरता, शेतीकरता खूप गरजेचं असणारं हा पाण्याचा स्रोत आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. आणि हा परिचय आपल्याला रजतपटावरती ज्या चित्रपटाच्या माध्यमातून झाला तो सगळ्यांचाच आवडीचा साधी माणसं हा चित्रपट. आता इतकं सगळं सांगितल्यानंतर हे गीत तुम्ही नक्कीच ऐकवणार आहे.

मंडळी, आपण सर्व पावसाच्या किंवा पाण्याच्या साठ्यांबद्दल बोललो, पण मूळ स्रोत हा पाऊस आहे आणि त्याच्याबद्दल न बोलता हा कार्यक्रम कसा बरं पूर्ण होईल. तर श्रोते हो, एक छान गाणं मला आकाशवाणीच्या संग्रहात सापडलं आहे. बघा, आधी ऐकलं असेल तर मला सांगा, नसेल ऐकलं तर नव्यानं ऐका. एक वेगळीच तुलना आणि एक वेगळंच गंमत गीत म्हणून हे गाणं ऐकूया आणि मग पावसाबद्दल आपण बोलूया.

मंडळी, आपण आज पावसाबद्दल बोललो, त्याचबरोबर आपण अनेक अशा पाण्याच्या स्रोतांबद्दल बोललो. आता आपला निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. 4:55 होऊन गेलेली आहेत श्रोते हो, आणि आता शेवटचं गाणं आणि पाऊस आल्यानंतरची आपल्या सगळ्यांची आवडती गोष्ट म्हणजे मातीचा वास. लवकरात लवकर पाऊस येऊ दे, सगळ्यांचं यावर्षीचं अन्नधान्य आणि शेतीतलं जे काही असेल ते सगळं छान पिकू दे, हीच यानिमित्तानं प्रार्थना आहे. आणि खरोखरच पाणी हे जीवन आहे हे आपण नक्कीच सगळेजण अनुभवतो आहोत. तृसलेले त्रासलेले जीव येथे पाण्यानेच शांत होतात. आपली रेडिओ सखी पूर्वाला आता इथेच थांबण्याची अनुमती द्या श्रोते हो, आणि ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आणि श्रोते हो, उद्या सकाळी आपल्या बरोबर असणार आहे पाणीनी, तेव्हा जरूर ऐका आणि सगळ्यांनी गाण्यांचा आनंद घ्या, आस्वाद घ्या.

नमस्कार, मी अमिता बडे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। फेरपरीक्षेच्या तारखा, नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे। मात्र ही कारकुनी चूक असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। ज्येष्ठ भाजप नेते हेमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। या शपथग्रहण समारंभात 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घसरण झाली आणि तो

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार। चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव। नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज। आणि विदर्भात उन्हाचा तडाखा, उद्या आणि परवा अकोला अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता। आता सविस्तर बातम्या। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाही। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलंय। नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईला पोचतील। तिथं त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायन अल नाहयान यांची भेट नियोजित आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील। या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटिन यांच्याबरोबर चर्चा करणार आहे। आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्न यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहे। चौथ्या टप्प्यात पंतप्रधान सोमवारी नॉर्वेमध्ये 3 भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली

0: भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलंय असं ते म्हणाले. नवी दिल्लीच्या सीआयआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. महात्मा गांधी यांच्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे नेलं असून देशाची संपत्ती देशातच राहणं आवश्यक असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. स्वदेशीच्या मुद्द्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सोलर हा प्रभावी पर्याय असल्याचं सांगितलं. चार्टर्ड विमानाचा वापर केवळ तातडीच्या कामांसाठी वर्षातून 4-5 वेळाच केला जातो आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय बैठका प्रामुख्यानं ऑनलाईन घेतल्या जात असून विरोधक सततच्या पराभवामुळे अस्वस्थ झाल्याची टीका बावनकुळेंनी केली. महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा आज नवी दिल्ली इथं गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लॉरन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक 19 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचं पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलंय. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ऍप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झालाय. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. या मूर्तीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
1: आणि मूर्तीचा साईज बघितला तर 162 फूटचे हनुमंतरायाची मूर्ती विराजमान झालेली आहे. आता काम आहे ते सुरू आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते या मूर्तीचा जो उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे. लोकार्पण सोहळा होणार आहे. प्रोजेक्शन मध्ये हनुमान चालीसा दिसेल आणि मूर्ती वेगवेगळ्या रूपात दिसेल असं प्रोजेक्शन आम्ही या ठिकाणी करतो आहे. मूर्तीच्या खालच्या भागाला जो एक मोठी गुफा आहे त्या गुफेमध्ये हनुमानजीचे संपूर्ण 17-18 जे अत्यंत महत्वाचे त्यातील क्षण आहे त्या क्षणाचे प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे.
0: तब्बल 206 फूट उंच आणि सुमारे 162 फूट विस्तार असलेली ही प्रतिमा दूरवरूनही भाविकांचं लक्ष वेधून घेणार आहे. या मूर्तीचं विशेष आकर्षण म्हणजे अत्याधुनिक

प्रोजेक्टरच्या माध्यमातून सादर करण्यात येणारी हनुमान चालीसा, यामुळे भाविकांना भक्तीचा एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव घेता येणार आहे. विदर्भात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 44.9° अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती इथं 44.6, तर वर्धा इथं 43.2 आणि नागपूरसह बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42° अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या आणि परवा अकोला आणि अमरावती जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात गोंदिया आणि राजनांदगाव रेल्वे स्थानकावर स्वयंचलित विक्री मशीन ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि पेय सहज, जलद आणि स्वच्छ पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या नेतृत्वात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावी या दृष्टीनं राज्य सरकारनं घर बांधणी आणि अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज. आणि विदर्भात उन्हाचा तडाखा, उद्या आणि परवा अकोला अमरावतीमध्ये उष्णतेची लाट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिली.

0: केल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं

पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियां साठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा

झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टर प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या

0: मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

सुप्रभात श्रोतेहो, बुधवारच्या या प्रसन्न पहाटेला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वंदन कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे.

जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबुध दशक पाचवा मंत्रांचा समास दुसरा गुरुलक्षण नाम श्रीराम समर्थ जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते सभा मोहन भुरी चेटकी साबर मंत्र कौटाले अनेकी नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती सांगती औषधी प्रयोग का सुवर्णधातूचा मार्ग दृष्टिबंधने लाग वेग अभिलाषाचा साहित संगीत रागज्ञान गीत नृत्य तानमान नाना वाद्ये सिकविती जन तेही एक गुरु विद्या सिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नानापरी का पोट भरे जयावरी ते विद्या सिकविती श्री समर्थ म्हणतात की जे चमत्कार करून दाखवितात त्यांनाही गुरु म्हटले जाते पण ते मोक्ष देणारे सद्गुरु नसतात. सभेचे वशीकरण करणे शाबर मंत्र अनेक कौटाळं करणे नाना कौतुके चमत्कार करणे असंभाव्य गोष्टी शक्य करून दाखविणे नाना औषधींच्या प्रयोगांची माहिती देणे दुसऱ्या धातूंपासून सोने बनवण्याच्या पद्धती दाखवणे नजरबंदीचा तत्काळ इच्छित प्रासेचा प्रयोग करणाऱ्यांनाही लोक गुरुच म्हणतात. तसेच इतर नाना वाद्ये नृत्य गीत संगीत साहित्य इत्यादी कला लोकांना जे शिकवितात तेही गुरुच होत. काही मांत्रिक मंत्रविद्या शिकवितात घंडेदोरे शिकवितात तर काही पोट भरण्याची विद्या शिकवतात. जो व्यापार अथवा उद्योगधंदा असेल पोट भरण्यासाठी जे शिकवितात तेही गुरुच पण ते सद्गुरु मात्र नव्हेत. जो यातीचा जो व्यापार सिकविती भरावया उदर तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती.

आपली आई आपले वडील हेही एक प्रकारे आपले गुरुच असतात. पण जो संसार सागरातून पहिलं तिरास नेतो तो सद्गुरु वेगळाच असतो. जे गायत्री मंत्रांचा उपदेश देतो तोही खरोखर कुलगुरूच असतो. पण आत्मज्ञानाशिवाय पहिलं तीर गाठता येत नाही. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानरूपी अंधकाराचे निरसन करून जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य करून देतो. भिन्न आहेत असं वाटणाऱ्या देव आणि भक्त यांचे जीवशिवपणाने जे द्वैत भासत असते ते देवभक्तांना जो एकरूप करतो तो सद्गुरू जाणावा. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पहिला पार पाववीता तो सद्गुरू वेगळा. गायत्री मंत्राचा इचारू सांगे जो साचार गुळगुरु परिज्ञाने वीण पैल पारू पाविजेत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेसी अज्ञानंधरे निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी. विघडले देव आणि भक्त जीवशिवपणे द्वैत तया देवभक्ता एकांत करी तो सद्गुरु. भवव्याघ्रे घालुने उडी गोवत्सास तडातोडी केली देखोणी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. वाघाने उडी घेऊन गाय आणि वासराची ताटातूट केली आहे असं पाहून जो कृपाळूपणे तिथे उडी घालून वाघाच्या तावडीतून गाय वासरांना सोडवतो त्याप्रमाणे संसाररूप वाघाच्या तावडीतून जीवाला सोडवून त्याची ईश्वराशी भेट घडवितो तो सद्गुरु जाणावा.

प्राणी माया जळी पडिले, संसार दुखे दुखवले, ऐसे जिणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा। वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांधी करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा। गर्भवास अति साकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी। फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे। समर्थ सांगतायत की मायारूपी जाळ्यात सापडून संसार दुःखानं व्याकुळ झालेल्यांना जो त्या जाळ्यातून मुक्त करतो तो सद्गुरु जाणावा। वासनारूप

नदीच्या महापुरात सापडून बुडत असता जेव्हा प्राणी गयावया करू लागतो तेव्हा कृपाळूपणे उडी घालून जो त्याला तारतो तो सद्गुरु समजावा. इच्छा म्हणजेच वासनारूपी वेळी जीव वडकतो आणि त्यामुळे त्याला गर्भवासाच्या महाविपत्तीत सापडावं लागतं. ज्ञान देऊन जो या बेडीतून शीख सोडवितो तोच सद्गुरु स्वामी होय. सद्गुरु वेदातील शब्दांचे अंतरंग दाखवून स्वस्वरूपाभाव करून देतात आणि ते सद्गुरु हे अनाथांचं माहेर असतं.